Nodara Parija Kampani Sahara Bichar Kobelei Ma Bichar Kobelei Ma Changchangi Bagane Khare Kolam Abata Chara Kudne Bolam Dinbari Khelda मलाई नै भुल्दो सात परे पछि आमालाई